പാട്ടിൻ്റെ പാലാഴിയാണ് ശ്രോതാക്കൾ കേട്ടത്. ഇതോടുകൂടി ഇന്നത്തെ മലയാളം പരിപാടി സമാപിച്ചു. വീണ്ടും നാളെ ഉച്ചയ്ക്ക് 12:30. പ്രിയ ശ്രോതാക്കൾക്ക് നമസ്കാരം. ആശംസകളോടെ രഞ്ജിനി ടി. श्रोताओं, अभी आप मलयालम कार्यक्रम सुन रहे थे. मीडियम वेव 438.6 मीटर अर्थात 684 किलोहर्ट्ज़ पर ये आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है. इस समय दोपहर के 1 बजने वाले हैं. अब से थोड़ी ही देर बाद में आप सुनेंगे समाचार, जिसे हम अपने दिल्ली केंद्र से रिले करेंगे.